गावे को साज करे तन के गावे को दिले फिर दे गावे को दपे दिस दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथी न आवे तोट कथ कथ कथी कोटि कोट कोट देंदा दे लेंदे थाको पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्म हुक्म चलाए राहो नानक विकसावे परवाहो साचा साहेब सात नाय

तसोन पंच परवान नदरीकरम पवै निशान कछब काय उथ पाय नानंग जप जाय धर्म खंड काय हो धर्म ज्ञान खंड काय आखो करम केते पौन पाणी वै संतर केते मकान महेश केते